लाए मारे ना पाऊं तो ओ कृष्णा कृष्णा बंदा बंदाए मारे ना पाऊं तो ओ मारे ना पाऊं तो मैले मारे ना पाऊं तो कृष्णा कृष्णा बंदा बंदाए मारे ना पाऊं तो